तिथे सीतो सीता महिमा माहे, ताके रूप न कथने जाहे, ना ओहे मरह न ठागे जाहे, जिनके राम वसै मन माहे, तिथे भगत वसै के लो, करे आनंद सच्चा मन सोए, सचखंड वसै निरंकार, कर कर वेखै नदर निहाल, तिथे खंड मंडल वरभंड